मुलांनो, का बरं तुलना? वाय कंपेअर? वेन द लॉर्ड विठ्ठला हॅज क्रिएटेड अस ऑल सो युनिक अँड ब्युटिफुल, कंपॅरिझन ओनली लीड्स टू मिझरी. बट इफ यू स्टील विश टू कंपेअर, कंपेअर युअर सेल्फ टू युअर सेल्फ. Am I a better person than yesterday? Be your own auditor and stay blissful. For bliss is your true nature. We are all the embodiment of bliss. Ananda Swarupalara. We must put to use all the God-given skills and intelligence for the betterment of the society. And by offering this seva, stay cheerful, stay blissful.